श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं स्वागत. आज 8 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. भारतीय वायुसेना दिन 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची अधिकृत स्थापना झाली होती. आज भारतीय वायुसेना आपला 94 स्थापना दिन साजरा करत आहे. भगवद्गीतेतील नभ स्पृशम दीप्तम हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक वेळी देवदूतासारखे धावून येणाऱ्या आपल्या शूर वायुसैनिकांना मानाचा मुजरा. जागतिक दृष्टी दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या 2 गुरुवारी संपूर्ण जगात जागतिक दृष्टी दिन पाळला जातो. डोळ्यांचं आरोग्य, अंधत्वाचं निवारण आणि नियमित तपासणीविषयी जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. सुंदर सृष्टी पाहण्यासाठी मिळालेले हे डोळे जपण्याचा आणि नेत्रदानाचा पवित्र संकल्प करण्याचा हा दिवस. आज भारतीय सिनेसृष्टीतील एका अजरामर नायकाची जन्मशताब्दी आणि साहित्यातील महामेरूंचं स्मरण आहे. अभिनेते राजकुमार भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात भारदस्त व्यक्तिमत्व. आपल्या अद्वितीय संवाद फेकीने प्रेक्षकांना थक्क करणारे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांची आज जयंती म्हणजेच जन्मशताब्दी सुद्धा. 8 ऑक्टोबर 1926 रोजी जन्मलेल्या राजकुमार यांनी वक्त, पाकिजा, सौदागर, मदर इंडिया आणि तिरंगा यासारख्या चित्रपटातून स्वतःची एक अशी राजेशाही शैली निर्माण केली की जी आजही रसिकांच्या ओठावर आहे. जानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी ही होगी, हा त्यांचा संवाद. उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद भारतीय साहित्यातील महान कथाकार आणि कादंबरीकार मुंशी प्रेमचंद यांचा आज 90वा स्मृती दिन. गोदान, गबन, कफन, ईदगाह सारख्या कथांमधून त्यांनी भारतीय शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव अत्यंत संवेदनशीलतेने मांडलं. लोकनायक जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांतीचे प्रणेते, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि लोकशाहीच्या रक्षणातील महान सेनानी भारतरत्न जयप्रकाश नारायण यांचा आज स्मृती दिन. आजचा मनभावन सुविचार उंच भरारी घेण्यासाठी केवळ पंखांची ताकद असून चालत नाही, तर समोरचे ध्येय स्पष्ट पाहणारी तीक्ष्ण दृष्टी आणि मनात अढळ आत्मविश्वास असावा लागतो. संकटांचे ढग कितीही दाट असले तरी ज्याच्या अंतर्मनाची दृष्टी सकारात्मक असते तो वादळाच्या पलीकडे जाऊन आकाशाला गवसणी घालतोच. आणि आजची बोधकथा, मुंशी प्रेमचंद यांच्या अमर साहित्यातील ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. गावातील सर्व मुलं ईदच्या दिवशी आनंदाने मेळ्यामध्ये गेली. प्रत्येक मुलाच्या खिशात खाऊ आणि खेळणी घेण्यासाठी भरपूर पैसे होते. त्या मुलांमध्ये 4 वर्षाचा अनाथ हमीद सुद्धा होता, जो आपल्या म्हाताऱ्या आजी अमीनासोबत गरिबीत राहत होता. हमीदच्या खिशात फक्त 3 पैसे होते. मेळ्यात गेल्यावर इतर मुलं मातीची सुंदर खेळणी, शिपाई, राजा, वकील खरेदी करत होती आणि गोड जिलेब्या सुद्धा खात होती. हमीद मात्र लांब उभा राहून शांतपणे सर्व बघत होता. अचानक हमीद एका लोहाराच्या दुकानासमोर थांबला. तिथे ठेवलेला एक लोखंडी चिमटा पाहून त्याला आठवलं, रोज भाकरी भासताना आजीचे हात तव्यावर भासतात, तिची बोटं पोळतात. जर मी हा चिमटा विकत घेतला तर आजीचे हात पुन्हा कधीच भाजणार नाहीत. त्या चिमुरड्या मुलाने स्वतःची भूक मारली, खेळण्यांचा मोह टाळला आणि त्या 3 पैशात तो लोखंडी चिमटा विकत घेतला. जेव्हा तो घरी आला तेव्हा आजी सुरुवातीला रागवली, मूर्खा, काही खाल्ले नाहीस, खेळणे घेतले नाहीस आणि हा चिमटा का आणलायस? तेव्हा हमीद अगदी निष्पापपणे म्हणाला, आजी, रोज भाकरी करताना तुझे हात भाजायचे ना, म्हणून मी हा चिमटा आणला. ते ऐकताच म्हाताऱ्या अमीनाचा कंठ दाटून आला. तिने हमीदला छातीशी कवटाळलं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
त्या 3 पैशांच्या चिमट्यासमोर जगातील सर्व संपत्ती फिकी पडली होती. तात्पर्य हेच, समजूतदारपणा आणि खरी दृष्टी वयावर अवलंबून नसते. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या वेदनेचा विचार करणं हीच जगातील सर्वात मोठी दृष्टी आणि माणुसकी आहे. तेव्हा श्रोते हो, आज 8 ऑक्टोबरचा हा गुरुवार आपल्याला 2 संदेश देतोय. वायुसेना आपल्याला संकटांवर मात करून आकाशाएवढं मोठं व्हायला शिकवते, तर दृष्टीदिन आपल्याला अनमोल डोळ्यांचं रक्षण करायला सांगतो. आजच्या दिवशी काही संकल्प करूया. पहिला म्हणजे जागतिक दृष्टीदिनानिमित्त मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना 20x20x20 नियम पाळा. दर 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे 20 सेकंद बघा. डोळ्यांना विश्रांती द्या आणि शक्य असल्यास नेत्रदानाचा फॉर्म भरण्याचा विचार नक्की करा. आणि दुसरा म्हणजे राजकुमार यांच्यासारखा स्वतःच्या स्वाभिमानावर ठाम राहा. कोणत्याही संकटाला सामोरे जाताना मनात भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विशाल दृष्टीमध्ये आणि निस्वार्थ प्रेमात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्यमध्ये मी आर्ज शुभांगी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: श्री राम समर्थ। प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो। खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजीच नाहीत असे म्हणून कसे चालेल? मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो, पण त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही। कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिलेत। जन्माला आलो ते जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो। त्याप्रमाणे देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंतच, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीसे होते। आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते। एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे। त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा। त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल। एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते। त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये। काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा! आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो। पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे। तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण होय। मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील। मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही। आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्यानं परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये। व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी। रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये। नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा। आजचे बोधवचन: कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर। जानकी जीवन स्मरण। जय जय।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, चारा पिकाची लागवड आपण योग्य नियोजन पद्धतीनं केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होतो. त्या अनुषंगानं संकरित नेपियर फुले जेवण या चारा पिकाच्या लागवडीविषयी आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा संशोधन प्रकल्पानं फुले जेवण ही संकरित नेपियर या गवताची नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. या संकरित वाणापासून चाऱ्याचं अधिक उत्पादन मिळतं. फुले जेवण ही चाऱ्याची संकरित जात सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळा व पावसाळा हा या गवताच्या वाढीसाठी पोषक कालावधी आहे. या गवताच्या लागवडीसाठी खोल नांगरट करून घ्यावी व त्यावर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून तनवरित करून घ्यावी. फुले जयवंत या गवताची लागवड थोम, ज्याला आपण मुळासकट कांड्या म्हणून म्हणतो, ती लावून करावी लागते. साधारणपणे 3 महिने वाढवू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 किंवा 3 गुळे असणाऱ्या कांड्या काढून त्याची लागवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. 3 गुळे असलेले 2 थोंब किंवा कांड्या 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 2 डोळे जमिनीत व 1 जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायला पाहिजे. अशा रीतीनं जर आपण लागवड केली तर लागवडीचं अंतर ठेवत असताना 60 ते 90 सेंटीमीटर अंतर आपण ठेवावं. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवूनही लागवड करता येईल, त्याच्यामुळे अंतरमशागत सुलभ होते. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 थेंब लावल्यास हेक्टरी 25,000 थोंब त्याचे लागतात आणि पाण्याची उपलब्धता मुपलब कसल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या गवताची लागवड करता येते. उन्हाळ्यात मार्च एप्रिल तर पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. तर हे झालं की संकरित नेपियरच्या फुले जयवंत या जातीविषयी पायाभूत माहिती. आपल्याला जर चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा फुले जयवंतविषयी अधिक तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारची तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मन भवन पर मैं हूँ आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, पिछले कुछ कड़ियों में हमने गुरु के सामर्थ्य और गुरु की सावधानियों पर चर्चा की. अक्सर हम सारा दोष गुरु पर मढ़ देते हैं, लेकिन क्या कभी हमने खुद के भीतर झांका है? क्या शिष्य की भी कोई जिम्मेदारी है? कबीर कहते हैं कि अगर शिष्य के भीतर ही खोट हो तो दुनिया का सबसे बड़ा गुरु भी बेबस हो जाता है. आज का दोहा इसी कड़वे सच के बारे में है. श्रोताओं, कबीर का आज का सूत्र हमें आत्मनिरीक्षण की प्रेरणा देता है. वे कहते हैं कि ज्ञान केवल देने वाले पर नहीं बल्कि लेने वाले की योग्यता पर भी निर्भर करता है. वो कहते हैं, सतगुरु बापुड़ा क्या करें जो शीश माहे चूक, भावे प्रबोधे पण भया जो बांस बजाई फूक. सतगुरु बापुड़ा क्या करें जो शीश माहे चूक,

0: सुकून है, बहुत शांति है। और कई लोग ऐसे भी मिलते हैं कि जिनके दृष्टि देखते ही हमें लगता है कि ये व्यक्ति ठीक नहीं है, उनकी नजर ठीक नहीं है, इसलिए बोलते बुरी नजर और अच्छी नजर। तो ये जो कहने का भाव ये था कि विश्व जो है ये नवग्रह भी है और पृथ्वी भी है और सब एक दूसरे से अलाइंड है विश्व। अब ये हमारा क्या है, स्वधर्म में सूर्य पाहो, स्वधर्म क्या है और सूर्य क्या है। धर्म को हमने गलत तरीके से पेश किया है, हम धर्म कहते हैं तो सब सबके कान खड़े हो जाते हैं, वो बोलते हैं धर्म की बात करते हैं, लेकिन धर्म और अधर्म उसका सही मतलब क्या है, धर्म क्या है और स्वधर्म क्या है, उसके ऊपर भी बहुत गहरा चिंतन करना पड़ेगा। और फिर उसके बाद हम सूरज विश्व स्वधर्मे सूर्य बहो, विश्व के ऊपर थोड़ा कुछ चिंतन किया हमने, अभी अगले एपिसोड में हम स्वधर्म क्या है इसके ऊपर करेंगे और फिर सूर्य क्या है उसके ऊपर करेंगे, और तीनों को हम इकट्ठा करेंगे तो फिर माउली को क्या चाहिए, उनका विजन क्या चाहिए, क्या था, इसके ऊपर हम कुछ प्रकाश डाल सकते हैं, कुछ समझ सकते हैं। तो अगले एपिसोड में फिर मिलेंगे, तब तक के लिए आज्ञा दीजिए, नमस्कार, ओम शांति।
1: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरे नीव वावे, जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, सुप्रभात। राम प्रहर आज सातवा श्लोक है। समर्थ रामदास स्वामी मनाला समजावतायत, मनाला ते काय समजावतायत, कसं समजावतायत, याच्यावर आपण यथामती यथाशक्ती चिंतन आणि मंथन करतोय। नको रे मना, नको रे मना, असं मागच्या श्लोकात सांगितलं। आता आजच्या श्लोकात समर्थ सांगतायत धारिष्ठ्य, मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवी धरावे। श्रेष्ठ आणि धारिष्ठ्य, धारिष्ठ्य म्हटलं की आपल्याला थोडासा एक वेगळा अर्थ वाटतो। धारिष्ठ्य म्हणजे आपण म्हणतो याचं खूप धारिष्ठ्य आहे, साहस। साहस या अर्थाने इथे शब्द वापरलेला नाहीये असं मला वाटतं। साहस आहे पण धारिष्ठ्य हा संयम आहे। श्रेष्ठ, श्रेष्ठ धारिष्ठ्य आणि कनिष्ठ धारिष्ठ्यमध्ये काही फरक आहे। समर्थाने इथं श्रेष्ठ धारिष्ठ्य का शब्द वापरला, श्रेष्ठ धारिष्ठ्य म्हणजे संयम जो आहे तो शक्तिशाली मनुष्य जो असतो तो जेव्हा संयम करतो तेव्हा त्याच्यात ताकद असते। अशक्त शक्तिहीन माणूस संयम करतो तेव्हा तो असहाय्य असतो। आणि समर्थांना ते अभिप्रेत नाहीये, त्यांना समाज सशक्त घडवायचा आहे, पण तरीही अंगात शक्ती असून, अंगात ताकद असून, अंगात बळ असून दुसऱ्याला क्षमा करणं किंवा संयम दाखवणं याला श्रेष्ठ धारिष्ठ्य म्हणतात। आणि म्हणून समर्थ मनाला समजावतायत, मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवी धरावे। आणि मग जेव्हा श्रेष्ठ धारिष्ठ्य जेव्हा येतं तेव्हा नंतर समर्थांनी सांगितलं मना बोलणे नीच शोषित जावे। आपण जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निरनिराळ्या लोकांशी संपर्क येतो आपला, कुणी चांगलं म्हणतं कोणी वाईट म्हणतं, कोणी निंदा, कोणी वंदा. जेव्हा एखादा माणूस स्तुती करतो तेव्हा मनाला छान वाटतं ना, पण तोच एखादा माणूस निंदा करतो तेव्हा ते मनाला टोचायला लागतं. दुसऱ्यांनी आपली स्तुती करावी का निंदा करावी हे आपल्या हातात नाही. आपण अपेक्षा मात्र दुसऱ्याकडनं करतो, पण दुसऱ्यांनी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नाही. आणि मग दुसरा जेव्हा आपल्याशी बरोबर वागत नाही, आपल्यावर निंदा करतो, टीका करतो, तेव्हा ती आपल्याला बोचायला लागते. आणि दुःख कोणाला होतं, टीका करणाऱ्याला का टीका सोसणाऱ्याला? टीका सोसणाऱ्याला दुःख होतं. आणि त्याच्यातनं जर का मुक्त व्हायचं असेल तर मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. एखाद्याने वाईट बोलला तर ते सोसायची ताकद मनात पाहिजे, शक्ती पाहिजे. असह्यपणे नाही सोसायचे, त्याला शक्ती स्वरूप बनून सोसायचे. म्हणून म्हणतात की एखादा माणसानी शक्ती स्वरूप माणसानी, शक्ती संपन्न माणसानी क्षमा करण्यात पण धैर्य लागतं, बळ लागतं, ताकद लागते. म्हणून समर्थ म्हणतायत मना बोलणे नीच शोषित जावे, म्हणजे त्याला रिॲक्ट होत नाही. एखाद्या माणसाने आपल्यावर टीका केली तर आपण त्याच्यावर रिॲक्ट होत नाही, आणि म्हणून शोषित जावे, सोसायचंय. सोसायचं का? नुसतं सोसायचं नाही, असह्य होऊन सोसायचं नाही, तर त्याला क्षमा पण करायचे, म्हणजे मग आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यानंतर समर्थ म्हणतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. खूप अवघड आहे पण खूप महत्वाचं आहे. दुसऱ्यांनी आपल्याला टीका केलेली असेल तरीही नम्रपणे आपण त्याच्याशी बोलणं. आणि म्हणून म्हणतात महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, येते सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे हे चिबळ पाय धरता न चले बळ. संतांनी, सर्व संतांनी, मग एकनाथ महाराज असून देत, तुकाराम महाराज असून देत, ज्ञानेश्वर महाराज असून देत, समर्थ असून देत, त्यांनी नम्रचित्त व्हायला सांगितले. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. नामदेव महाराज पण म्हणतात नामा म्हणे सदा असावे कल्याण द्यामुखे निधान पांडुरंग. आणि म्हणून समर्थ पण सांगतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकाशिरे निववावे. निववावे, निववावे म्हणजे काय? सगळेजण क्रोधित आहेत, सगळेजण डोक्यांनी गरम झालेले आहेत. थोडंसं इकडे तिकडे झालं तर क्रोध येतो, राग येतो, मन तप्त होऊन जातं. आणि त्या तप्त मनाला निववायचं असेल, निववायचं म्हणजे शांत करायचे, शीतल करायचे, तर काय व्हायला पाहिजे? आपण नम्रचित्त व्हायला पाहिजे, आपल्या मनात श्रेष्ठ धारिष्ठ्य आपण बाळगायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. मित्रांनो, मनन, चिंतन आणि मंथन हे तर आपण करतोच आहे, पण आपण हा पण प्रयत्न करूया की जे काही आपण मनन, चिंतन आणि मंथन केलं त्याचं आचरण करायचा प्रयत्न आपण दिवसभर करू, म्हणजे मग हे आपलं मनन, चिंतन सफल आणि संपूर्ण होईल. जय जय रघुवीर समर्थ. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: अमरत्व
1: या टिचभर प्रकृतीच्या मागे उभा आहे तो आत्मा. तो एकच पुरुष विद्यमान आहे, तो एकमेव सत्ता आहे, तो नित्यानंद स्वरूप आहे, तो मांगल्य निधान आहे, तो सर्व व्यापक आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, तो अज आहे, अमर आहे. त्याच्या आज्ञेनंच हे आकाश विस्तारलेलं आहे, त्याच्या आज्ञेनंच हा वायू वाहतोय, सूर्य प्रकाशतो आहे आणि प्राणी मात्र जिवंत आहेत. तोच ह्या प्रकृतीचा पाया, तिची सत्ता आहे. या सत्य स्वरूपावर अधिष्ठित आहे म्हणूनच ही प्रकृती सत्य भासत आहे. तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे, इतकंच नव्हे तर आपणच तो आहोत. तो आणि आपण एक आहोत, अभिन्न आहोत. जिथे जिथे दोन असतात, द्वय असतं, तिथे भय असतं, तिथे संकट असतं, तिथे संघर्ष असतो, कलह असतो, स्पर्धा असते. जेव्हा सगळं काही एक होऊन जातं, अद्वय होऊन जातं, तेव्हा मग कुणाचा द्वेष करायचा, कुणाची घृणा बाळगायची, कुणाशी संघर्ष करायचा. ज्यावेळी सर्व काही तो प्रभूच आहे असा अनुभव येऊ लागतो, त्यावेळी मग कुणाशी कलह करायचा, कुणाशी लढायचं. जीवनाचं कोडं यानेच सुटू शकेल, वस्तूचं स्वरूप यानंच कळू शकेल. हाच आहे जीवनाचा, जगाचा खरा अर्थ. हीच आहे सिद्धी, हीच आहे पूर्णता, आणि हाच आहे ईश्वर. जोवर तुम्ही नानात्व बघत आहात तोपर्यंत तुम्ही भ्रमात आहात. या अनेकांनी भरलेल्या जगात ज्याला तो एक दिसतो, ह्या सदा बदलत्या जगात ज्याला त्या कधीही न बदलणाऱ्याचा साक्षात्कार होतो, तो एकमेवा द्वितीय, तो अपरिवर्तनशील स्वतःच्या आत्म्याचा आत्मा आहे, स्वतःचं खरं स्वरूप आहे, असं ज्याच्या प्रत्ययाला येतं तोच मुक्त होय, तोच परमानंदाचा अधिकारी होय, तोच कृतकृत्य होय, कृतार्थ होय. त्यानंच ते परमपद गाठलं असतं. आणि म्हणून हे जाणून असा की तुम्हीच तो आहात, तुम्हीच या विश्वाचे ईश्वर आहात, तत्वमसी. आणि या सगळ्या नाना कल्पना, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी दुबळा आहे किंवा सबळ आहे, मी अमक्याचा द्वेष करतो, तमक्यावर प्रेम करतो, माझा अधिकार क्षुल्लक आहे किंवा खूप मोठा आहे, ह्या सगळ्या कल्पना निव्वळ भ्रम आहेत. द्या झुगारून त्या सगळ्या. तुम्ही कशानं दुबळे आहात? तुम्हाला काय दुबळं बनवू शकेल? तुम्हाला काय भिवू शकेल? जगात सर्वत्र एकमेव तुम्हीच विराजत आहात. म्हणून उठा, मुक्त व्हा. जाणून असा तुम्हाला दुबळं करणारा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्दच काय तो या जगातील एकमेव अशुभ होय. जे माणसाला दुबळं बनवतं, जे माणसाला भेडसावतं, तेच एकमेव अशुभ असून ते धुतकारून द्यायला हवं. तुम्हाला काय म्हणून ते भय दाखवू शकेल? सूर्यामागून सूर्य निखळून पडोत, चंद्रामागून चंद्रांचा चक्का चूर हो, ब्रह्मांडामागून ब्रह्मांड विनाशाच्या खाईत लोटली जावोत, तुम्हाला काय त्याचं? तुमच्या लेखी ते काय आहेत? एखाद्या प्रचंड शिळेसारखे आढळ उभे राहा. तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही विश्वात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वर आहात. म्हणा, मी निरपेक्ष सत्ता आहे, निरपेक्ष आनंद आहे, निरपेक्ष चैतन्य आहे. शिवोहम, शिवोहम. एखादा क्षुब्ध वनराज ज्याप्रमाणे पिंजरा कडाकडा मोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला जखडणाऱ्या सगळ्या साखळ्या तडातड तोडून कायमचे मुक्त व्हा. तुम्ही कुठल्या गोष्टीला भीतात? काय तुम्हाला बांधून ठेवतंय? केवळ अज्ञान, केवळ भ्रांती, आणखी काहीही तुम्हाला बांधू शकणार नाही. तुम्ही तोच शुद्ध अपाप विद्ध आत्मा आहात, नित्यानंद स्वरूप आहात. निर्बुद्ध मूर्ख लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही पापी आहात आणि म्हणून एका कोपड्यात दडा आणि मुळमूळ रडा. याप्रमाणे तुम्ही पापी आहात असं तुमच्या कानी कपाळी ओरडणारे हे लोक मूर्ख, दुष्ट आणि बदमाशच म्हटले पाहिजेत. तुम्ही सगळे ईश्वर आहात. तुम्ही ईश्वराला ईश्वर म्हणून न ओळखता त्याला केवळ मनुष्य म्हणत आहात ना. म्हणून जर तुमच्या धाडस असेल, धमक असेल, तर हा विश्वास पक्का धरून ठेवा आणि आपलं उपजीवन त्याच्या अनुसार घडवा. कुणी जर तुमचा गळाही कापायला येईल तर त्याला नाही म्हणू नका, कारण वस्तुतः तुम्हीच तुमचा गळा कापत आहात. ज्यावेळी एखाद्या गरीबावर काही उपकार कराल त्यावेळी त्याबद्दल तिळमात्र सुद्धा अहंकार वाटू देऊ नका. तो उपकार नव्हे, ती उपासना आहे. त्यात अहंकार वाटण्यासारखं खरोखर काय? हे सगळं विश्व तुम्हीच नाही का? यात असा कोण आहे की जो वस्तुतः तुम्हीच नाही? तुम्ही या जगाचा, या विश्वाचा आत्मा आहात. तुम्ही सूर्य, चंद्र, तारा आहात. समस्त रूपांनी तुम्हीच विराजत आहात. तुम्हीच समस्त विश्व आहात. तुम्ही कुणाचा बरं द्वेष करणार आणि कुणाशी दोन हात करणार? म्हणून हे जाणा की तुम्हीच तो आहात, आणि हे जाणून आपलं सगळं आयुष्य त्यानुसार घडवा. जो हे जाणतो आणि त्यानुसार आपलं जीवन घडवतो, त्याला मग आणखी अंधारात चासपडावं लागणार नाही.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.
1: नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दमा या आजाराविषयी. ज्या विकारात श्वास किंवा उच्चवास याचे प्रमाण वाढलेले असते, त्या विकाराला आयुर्वेदानुसार श्वास किंवा व्यवहारात आपण दमा म्हणतो. श्वास मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे हा व्याधी होतो, यात कफाचा संचय अधिक होतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत आपण सुरुवातीला पाहूया. उडीद, पावटे, वाटाणे यासारखी कडधान्ये, पाव, इडली, ढोशासारखे आंबून तयार केलेले पदार्थ वारंवार खाणे, रात्री झोपताना दही खाणे, दूध किंवा अंडी एकत्र करून वारंवार आपल्या आहारामध्ये घेणे, सतत धूर असलेल्या ठिकाणी काम करणे, मलमूत्र, खोकला इत्यादी क्रिया वारंवार रोखून धरणे आणि अति मद्यपान करणे, तसेच धूम्रपान करणे, सतत वातानुकूलित वातावरणात बसणे इत्यादी दमा होण्याची सामान्य कारणे व्यवहारामध्ये दिसून येतात. याशिवाय शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, वारंवार सर्दी होणे, खोकला होणे, छातीचे अन्य आजार होणे किंवा मूत्रपिंडाचे रोग याचा परिणाम म्हणून श्वास रोग म्हणजेच दमा होतो. श्रोतेहो, याची लक्षणे कोणती आहेत आता ते आपण पाहूया. श्वास किंवा उच्चवास याचे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये वाढते. घशातून घर घर असा आवाज येतो. डोळे ताठरतात. कपाळाला घाम येतो. डोके, मान जखडली जाते. गरगडांमध्ये वेदना होतात. रोगी झोपला असेल तर त्याला फार त्रास होतो. बसल्यानंतर बरे वाटते. तसेच यावेळी थोडासा कफ देखील पडून गेला तर त्या रोग्यास बरे वाटते. श्रोतेहो, हा दमा जो आजार आहे तो केव्हा वाढतो याबद्दल आपण थोडासा विचार करूया. विशेषतः रात्री 12 नंतर किंवा सकाळी 4 पूर्वी, तसेच आकाशात ढग आले असता, पाऊस पडत असता, थंडीत पूर्वेकडील वारा जोरात वाहत असेल तर सामान्यतः दम्याचा वेग वाढतो. सामान्यतः बरेच वेळा असे दिसून येते की जेव्हा दम्याचा वेग बळावतो तेव्हा रोग्याचे पोट गच्च असते. छाती शेकणे, गरम पाणी पिणे, गरम वातावरणात राहणे किंवा बसणे यामुळे रोग्याला बरे वाटते. दमा या आजारावर उपाय कोणकोणते आहेत आपण ते पाहूया. श्रोतेहो, नारायण तेलात सैंधव मीठ घालून रोग्याची छाती, पोट, पाठ चोळावी आणि नंतर गरम तव्यात फडके गरम करून त्या फडक्याने छाती, पोट, पाठ शेकावी. तसेच नारायण तेल जे आहे 2-3 चमचे गरम दुधातून रोग्यास पिण्यास द्यावे. त्वरित आराम जाणवेल. त्यानंतर धोतराच्या पाण्याची विडी बनवून ती रोग्यास ओढण्यास द्यावी. किंवा आपण असंही करू शकतो की तूप, जव, राळ विस्तवावर टाकून याचा धूर आपण जर त्या आजारी व्यक्तीला जर दिला तर त्या आजारामध्ये त्याला त्वरित आराम झाल्यासारखा त्याला जाणवेल. त्यानंतर श्रोतेहो, 1 कप पाण्यात 2 ग्रॅम यष्टी मधुचूर्ण जे आहे घालून ते पाणी चांगले उकळावे आणि गरम गरम रोग्यास पिण्यास द्यावे. किंवा आपण असंही करू शकतो, शंखवटीच्या 2-2 गोळ्या गरम पाण्याबरोबर दिल्यास या आजारामध्ये आराम जाणवतो. पोट नेहमी साफ ठेवणे, आठवड्यातून 1 दिवस तरी कडक उपवास करणे. ज्या पदार्थांनी किंवा कारणांनी दमा वाढतो असे आढळून येते ते पदार्थ शक्यतो टाळणे. त्यानंतर आडोळशाच्या पानांचा काढा 1/2 कप सकाळी किंवा रात्री घ्यावा. सुंठ 1 ग्रॅम किंवा गुळ 1 ग्रॅम एकत्र घेऊन चांगले मिसळून त्याच्या 8 गोळ्या कराव्यात आणि त्या 2-2 याप्रमाणे दिवसातून 2-3 वेळा घ्याव्यात. विशेषतः ज्या दम्यात कफाचे प्रमाण अधिक आहे त्यात हे अधिक उपयोगी आहे. श्रोतेहो, या आजारामध्ये काय खावे आता जाता जाता थोडासा विचार करूया या गोष्टीचा. जुन्या किंवा भाजलेल्या तांदुळाचा भात, गहू, ज्वारी, जव, कुळीत, गुळ, पडवळ, लसूण, वांगे, तांदूळ, जा चुका हे सर्व पदार्थ आहारात घ्यावे. या आजारामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे, ओव्याचे धूम्रपान करणे, सकाळी लवकर उठणे हे करावे. श्रोतेहो, याचबरोबर आजीबाईचा बटवा हा कार्यक्रम इथे संपला.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं. साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव, कोकणामध्ये पालगड या गावी झाला. साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईचं नाव येशू या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले त्यातूनच साने गुरुजी हे घडले. गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. याचा अर्थ एखादं रमणीय आणि सुंदर फुल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही एक ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा ना कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला, त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात. मुलांच्या शिक्षणात जास्त वाटा आईबापांचा असतो, आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईचा निध्यात बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं. भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं, मातीसारखं मेणासारखं असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळ आपट केली भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर

हे खरं सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोही असे असतील, तर मुलांची मन कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र असे फुलतील, नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड फिक्कट रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही, स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही. मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. अस्ति जाजान कनिय सोपारे, कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध भरे वाईट अनुभव परस्परांना सांगत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचं मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवतं, पुण्याबरोबर पापही आठवतं. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे. ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला काढायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा ना. चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा, मग भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे, याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. या जगात जपावं तेवढं थोडंच, ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहे, शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण काय एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही. जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता, कोमलता, प्रेम, गोड हसणं, ही निरंकारिता, कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती कुठून आलं? अरे सांग, मी आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, पण तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का नाही होत? तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलंस करतोस, पण त्यांच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेतायत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला?

0: ही कस्तुरी कोणी होती?
1: श्याम,
0: वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलीजंग घर बांधले जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विका तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
2: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे.
0: त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला,
3: तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती तुझ्या तरी जाऊन सांग.
0: त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतीला अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे कस्तुरी होती? आमच्या जीवनाला न वास, न रूप, न गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला? सांग.
1: श्यामच्याने आता रागे ना.
0: तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला, माझ्या आईचं हे देणं कड्यानं. माझ्या जे काही ते माझ्या आईचं, तिनं मला सारं काही दिलं. प्रेमळ गावाया गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल? माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखरच कोणी नाही, सारं काही त्या थोर माऊलीचं, सारी माझी आई, आई, आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोट थरथरली. थोडा वेळ शांत होतो. ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती. घरांना माझं काही सांगण्यासारखं नाही, पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन. रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल. चालेल? हा हो हो चालेल, सारेजण म्हणाले. राम म्हणाले, हा मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन. यावर गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंबायला मिळणार.
4: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
5: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हार जीतचा लपंडाव हा चालूच असतो. जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते, तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न। मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन। भाग पहिला,
6: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण, बिनपटाची चौकट। मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श, बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
7: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं। तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली। माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव, तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे। तिथं मोठी जत्रा भरते अजूनही। माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे। दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभावगुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही। दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले। केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले। ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता। घरात बायका पोर, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली। घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं। रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली। मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची। रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची। साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत। साहेबरावचं रोज येणं जाणं होतच, त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती। आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला। खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते। जानवही ते घालत होते, त्यातच ते दोन पोरांचे पाप होते, घरात बायको होती। साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती, पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व, कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणार होत। आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं। सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं। या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही। कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश। मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं। कमलांनी साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले, जणू झाशीच्या राणीचाच अवतार। झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली। साहेबरावही तयारच होता, मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता। साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं, रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला। साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल। आणि रातोरात दोघांनी काव सोडला। त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात, तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती. आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं, कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली. आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुकच आठवत. आमचं घर खूप उंचावर होतं, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी, तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं, आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे, त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता, फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालं होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता, मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्या संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोहळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. कापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे दोन दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती. तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला. दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर
8: बरोबर आई फोवळ येऊन थाडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. सात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ठसा ठसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखरं चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
5: आताच आपण बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कठ्ठामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ओटीपी सांगितला नाही, पिन कोणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ ओटीपी सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओटीपी न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण ओटीपी सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ओटीपी येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही ओटीपी न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि टीम व्हिवर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ऍक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ऍपला चुकून असा ऍक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार करू शकता. कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

रसिक श्रोते हो नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

त्या भिंतीवरच एखादा दगडगोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अतिउग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होत भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा खडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काळ्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांची 30 गज झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग पुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीरा खासतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. 4-4 थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता, पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत
दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकर होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे चारी दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावानं आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना खरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झाले आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच होणके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत.
मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुख कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच. पण जे काही शिळपाक मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं.

टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधसा आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती. बिचारीला तिलाही सावत्र आई होती, आप्पांचीही दुसरी बायको. दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची. जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो. बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती. ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजतीय ग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडीत कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण झाले, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो. अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो. मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं, पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. आप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खून करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील, आपण त्यांच्याकडेच चाललोत ना. हो बाळे,

0: तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले,
1: हो
0: आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून.
1: मी हो म्हटलं.
0: असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले.
1: ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत
0: अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी?
1: मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला?
0: माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं.
1: आणि आता मला हे का नेत आहेत?
0: पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकाने गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं?
1: मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय?
0: त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकानी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं.
1: हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं?
0: आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली.
1: मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले,
2: बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील.
0: असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला,
3: हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय? त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की. या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा, ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल.
0: त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं
1: कुठे माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्या काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी. मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसाने बळच बाजूला उठला, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय? इंदू साहेबराव जाधव. हे तुझे वडील आहेत का? हो. यांनीच तुझ्या आईला मारलं का? मला माहीत नाही. असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
4: नाही.
1: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
4: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
1: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
4: हो.
1: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
4: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
1: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
4: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी घरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
1: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते, त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तर देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असे सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
5: बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
6: रेडिओ मन भावन 90.8 FM. Always half touching.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं स्वागत. आज 8 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. भारतीय वायुसेना दिन 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची अधिकृत स्थापना झाली होती. आज भारतीय वायुसेना आपला 94 स्थापना दिन साजरा करत आहे. भगवद्गीतेतील नभ स्पृशम दीप्तम हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक वेळी देवदूतासारखे धावून येणाऱ्या आपल्या शूर वायुसैनिकांना मानाचा मुजरा. जागतिक दृष्टी दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या 2 गुरुवारी संपूर्ण जगात जागतिक दृष्टी दिन पाळला जातो. डोळ्यांचं आरोग्य, अंधत्वाचं निवारण आणि नियमित तपासणीविषयी जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. सुंदर सृष्टी पाहण्यासाठी मिळालेले हे डोळे जपण्याचा आणि नेत्रदानाचा पवित्र संकल्प करण्याचा हा दिवस. आज भारतीय सिनेसृष्टीतील एका अजरामर नायकाची जन्मशताब्दी आणि साहित्यातील महामेरूंचं स्मरण आहे. अभिनेते राजकुमार भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात भारदस्त व्यक्तिमत्व. आपल्या अद्वितीय संवाद फेकीने प्रेक्षकांना थक्क करणारे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांची आज जयंती म्हणजेच जन्मशताब्दी सुद्धा. 8 ऑक्टोबर 1926 रोजी जन्मलेल्या राजकुमार यांनी वक्त, पाकिजा, सौदागर, मदर इंडिया आणि तिरंगा यासारख्या चित्रपटातून स्वतःची एक अशी राजेशाही शैली निर्माण केली की जी आजही रसिकांच्या ओठावर आहे. जानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी ही होगी, हा त्यांचा संवाद. उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद भारतीय साहित्यातील महान कथाकार आणि कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांचा आज 90वा स्मृती दिन. गोदान, गबन, कफन, ईदगाह सारख्या कथांमधून त्यांनी भारतीय शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव अत्यंत संवेदनशीलतेने मांडलं. लोकनायक जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांतीचे प्रणेते, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि लोकशाहीच्या रक्षणातील महान सेनानी भारतरत्न जयप्रकाश नारायण यांचा आज स्मृती दिन. आजचा मनभावन सुविचार उंच भरारी घेण्यासाठी केवळ पंखांची ताकद असून चालत नाही, तर समोरचे ध्येय स्पष्ट पाहणारी तीक्ष्ण दृष्टी आणि मनात अढळ आत्मविश्वास असावा लागतो. संकटांचे ढग कितीही दाट असले तरी ज्याच्या अंतर्मनाची दृष्टी सकारात्मक असते तो वादळाच्या पलीकडे जाऊन आकाशाला गवसणी घालतोच. आणि आजची बोधकथा, मुन्शी प्रेमचंद यांच्या अमर साहित्यातील ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. गावातील सर्व मुलं ईदच्या दिवशी आनंदाने मेळ्यामध्ये गेली. प्रत्येक मुलाच्या खिशात खाऊ आणि खेळणी घेण्यासाठी भरपूर पैसे होते. त्या मुलांमध्ये 4 वर्षाचा अनाथ हमीद सुद्धा होता, जो आपल्या म्हाताऱ्या आजी अमीनासोबत गरिबीत राहत होता. हमीदच्या खिशात फक्त 3 पैसे होते. मेळ्यात गेल्यावर इतर मुलं मातीची सुंदर खेळणी, शिपाई, राजा, वकील खरेदी करत होती आणि गोड जिलेब्या सुद्धा खात होती. हमीद मात्र लांब उभा राहून शांतपणे सर्व बघत होता. अचानक हमीद एका लोहाराच्या दुकानासमोर थांबला. तिथे ठेवलेला एक लोखंडी चिमटा पाहून त्याला आठवलं, रोज भाकरी भासताना आजीचे हात तव्यावर भासतात, तिची बोटं पोळतात. जर मी हा चिमटा विकत घेतला तर आजीचे हात पुन्हा कधीच भाजणार नाहीत. त्या चिमुरड्या मुलाने स्वतःची भूक मारली, खेळण्यांचा मोह टाळला आणि त्या 3 पैशात तो लोखंडी चिमटा विकत घेतला. जेव्हा तो घरी आला तेव्हा आजी सुरुवातीला रागवली, मूर्खा, काही खाल्ले नाहीस, खेळणे घेतले नाहीस आणि हा चिमटा का आणलायस? तेव्हा हमीद अगदी निष्पापपणे म्हणाला, आजी, रोज भाकरी करताना तुझे हात भाजायचे ना, म्हणून मी हा चिमटा आणला. ते ऐकताच म्हाताऱ्या अमीनाचा कंठ दाटून आला. तिने हमीदला छातीशी कवटाळलं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
त्या 3 पैशांच्या चिमट्यासमोर जगातील सर्व संपत्ती फिकी पडली होती. तात्पर्य हेच, समजूतदारपणा आणि खरी दृष्टी वयावर अवलंबून नसते. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या वेदनेचा विचार करणं हीच जगातील सर्वात मोठी दृष्टी आणि माणुसकी आहे. तेव्हा श्रोते हो, आज 8 ऑक्टोबरचा हा गुरुवार आपल्याला 2 संदेश देतोय. वायुसेना आपल्याला संकटांवर मात करून आकाशा एवढं मोठं व्हायला शिकवते, तर दृष्टीदिन आपल्याला अनमोल डोळ्यांचं रक्षण करायला सांगतो. आजच्या दिवशी काही संकल्प करूया. पहिला म्हणजे जागतिक दृष्टीदिनानिमित्त मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना 20x20x20 नियम पाळा. दर 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे 20 सेकंद बघा. डोळ्यांना विश्रांती द्या आणि शक्य असल्यास नेत्रदानाचा फॉर्म भरण्याचा विचार नक्की करा. आणि दुसरा म्हणजे राजकुमार यांच्यासारखा स्वतःच्या स्वाभिमानावर ठाम राहा. कोणत्याही संकटाला सामोरे जाताना मनात भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विशाल दृष्टीमध्ये आणि निस्वार्थ प्रेमात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्यमध्ये मी आर्ज शुभांगी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: श्री राम समर्थ। प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो। खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजीच नाहीत असे म्हणून कसे चालेल? मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो, पण त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही। कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिलेत, जन्माला आलो ते जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो। त्याप्रमाणे देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंतच, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीसे होते। आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते। एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे। त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा। त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल। एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते। त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये। काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा! आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो। पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे। तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण होय। मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील। मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही। आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्यानं परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये। व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी। कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी। रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये। नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा। आजचे बोधवचन: कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर। जानकी जीवन स्मरण। जय जय।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, चारा पिकाची लागवड आपण योग्य नियोजन पद्धतीनं केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होतो. त्या अनुषंगानं संकरित नेपियर फुले जेवण या चारा पिकाच्या लागवडीविषयी आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा संशोधन प्रकल्पानं फुले जयवंत ही संकरित नेपियर या गवताची नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. या संकरित वाणापासून चाऱ्याचं अधिक उत्पादन मिळतं. फुले जयवंत ही चाऱ्याची संकरित जात सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळा व पावसाळा हा या गवताच्या वाढीसाठी पोषक कालावधी आहे. या गवताच्या लागवडीसाठी खोल नांगरट करून घ्यावी व त्यावर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून तंद्रित करून घ्यावी. फुले जयवंत या गवताची लागवड थोम, ज्याला आपण मुळासकट कांड्या म्हणून म्हणतो, ती लावून करावी लागते. साधारणपणे 3 महिने वाढवू दिलेल्या पिकाच्या खुडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 किंवा 3 गुळे असणाऱ्या कांड्या काढून त्याची लागवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. 3 डोळे असलेले 2 थोम किंवा कांड्या 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 2 डोळे जमिनीत व 1 जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायला पाहिजे. अशा रीतीनं जर आपण लागवड केली तर लागवडीचं अंतर ठेवत असताना 60 ते 90 सेंटीमीटर अंतर आपण ठेवावं. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवूनही लागवड करता येईल. त्याच्यामुळे अंतरमशागत सुलभ होते. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 थेंब लावल्यास हेक्टरी 25,000 थोम त्याचे लागतात आणि पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या गवताची लागवड करता येते. उन्हाळ्यात मार्च एप्रिल तर पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. तर हे झालं की संकरित नेपियरच्या फुले जयवंत या जातीविषयी पायाभूत माहिती. आपल्याला जर चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा फुले जयवंतविषयी अधिक तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारची तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मन भवन पर मैं हूँ आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, पिछले कुछ कड़ियों में हमने गुरु के सामर्थ्य और गुरु की सावधानियों पर चर्चा की. अक्सर हम सारा दोष गुरु पर मढ़ देते हैं, लेकिन क्या कभी हमने खुद के भीतर झांका है? क्या शिष्य की भी कोई जिम्मेदारी है? कबीर कहते हैं कि अगर शिष्य के भीतर ही खोट हो तो दुनिया का सबसे बड़ा गुरु भी बेबस हो जाता है. आज का दोहा इसी कड़वे सच के बारे में है. श्रोताओं, कबीर का आज का सूत्र हमें आत्मनिरीक्षण की प्रेरणा देता है. वे कहते हैं कि ज्ञान केवल देने वाले पर नहीं बल्कि लेने वाले की योग्यता पर भी निर्भर करता है. वो कहते हैं, सतगुरु बापुड़ा क्या करें जो शीश माहे चूक, भावे प्रबोधे पण भया जो बांस बजाई फूक.

0: आपण जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निरनिराळ्या लोकांशी संपर्क येतो आपला. कोणी चांगलं म्हणतं, कोणी वाईट म्हणतं, कोणी निंदा, कोणी वंदा. जेव्हा एखादा माणूस स्तुती करतो तेव्हा मनाला छान वाटतं ना, पण तोच एखादा माणूस निंदा करतो तेव्हा ते मनाला टोचायला लागतं. दुसऱ्यांनी आपली स्तुती करावी का निंदा करावी हे आपल्या हातात नाही. आपण अपेक्षा मात्र दुसऱ्याकडनं करतो, पण दुसऱ्यांनी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नाही. आणि मग दुसरा जेव्हा आपल्याशी बरोबर वागत नाही, आपल्यावर निंदा करतो, टीका करतो, तेव्हा ती आपल्याला बोचायला लागते. आणि दुःख कोणाला होतं, टीका करणाऱ्याला का टीका सोसणाऱ्याला? टीका सोसणाऱ्याला दुःख होतं. आणि त्याच्यातनं जर का मुक्त व्हायचं असेल तर मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. एखाद्यानी वाईट बोलला तर ते सोसायची ताकद मनात पाहिजे, शक्ती पाहिजे. असह्यपणे नाही सोसायचे, त्याला शक्ती स्वरूप बनून सोसायचे. म्हणून म्हणतात की एखादा माणसानी शक्ती स्वरूप माणसानी, शक्ती संपन्न माणसानी क्षमा करण्यात पण धैर्य लागतं, बळ लागतं, ताकद लागते. म्हणून समर्थ म्हणतायत मना बोलणे नीच शोषित जावे, म्हणजे त्याला रिॲक्ट होत नाही. एखाद्या माणसाने आपल्यावर टीका केली तर आपण त्याच्यावर रिॲक्ट होत नाही, आणि म्हणून शोषित जावे, सोसायचंय. सोसायचं का? नुसतं सोसायचं नाही, असह्य होऊन सोसायचं नाही, तर त्याला क्षमा पण करायची. म्हणजे मग आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यानंतर समर्थ म्हणतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. खूप अवघड आहे पण खूप महत्वाचं आहे. दुसऱ्यांनी आपल्याला टीका केलेली असेल तरीही नम्रपणे आपण त्याच्याशी बोलणं. आणि म्हणून म्हणतात महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, येते सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे हे चिबळ पाय धरता न चले बळ. संतांनी, सर्वच संतांनी, मग एकनाथ महाराज असून देत, तुकाराम महाराज असून देत, ज्ञानेश्वर महाराज असून देत, समर्थ असून देत, त्यांनी नम्रचित्त व्हायला सांगितले. अहंकाराचा वारा न लागव राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. नामदेव महाराज पण म्हणतात नामा म्हणे सदा असावे कल्याण द्यामुखी निधान पांडुरंग. आणि म्हणून समर्थ पण सांगतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकाशिरे निववावे. निववावे, निववावे म्हणजे काय? सगळेजण क्रोधित आहेत, सगळेजण डोक्यानी गरम झालेले आहेत. थोडंसं इकडे तिकडे झालं तर क्रोध येतो, राग येतो, मन तप्त होऊन जातं. आणि त्या तप्त मनाला निववायचं असेल, निववायचं म्हणजे शांत करायचे, शीतल करायचे, तर काय व्हायला पाहिजे? आपण नम्रचित्त व्हायला पाहिजे, आपल्या मनात श्रेष्ठ धारिष्ट्य आपण बाळगायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतायत स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. मित्रांनो, मनन, चिंतन आणि मंथन हे तर आपण करतोच आहे, पण आपण हा पण प्रयत्न करूया की जे काही आपण मनन, चिंतन आणि मंथन केलं त्याचं आचरण करायचा प्रयत्न आपण दिवसभर करू. म्हणजे मग हे आपलं मनन, चिंतन सफल आणि संपूर्ण होईल. जय जय रघुवीर समर्थ. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन. भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: अमरत्व
1: या टिचभर प्रकृतीच्या मागे उभा आहे तो आत्मा. तो एकच पुरुष विद्यमान आहे, तो एकमेव सत्ता आहे, तो नित्यानंद स्वरूप आहे, तो मांगल्य निधान आहे, तो सर्व व्यापक आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, तो अज आहे, अमर आहे. त्याच्या आज्ञेनेच हे आकाश विस्तारलेलं आहे, त्याच्या आज्ञेनेच हा वायू वाहतोय, सूर्य प्रकाशतो आहे आणि प्राणी मात्र जिवंत आहेत. तोच ह्या प्रकृतीचा पाया, तिची सत्ता आहे. या सत्य स्वरूपावर अधिष्ठित आहे म्हणूनच ही प्रकृती सत्य भासत आहे. तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे, इतकंच नव्हे तर आपणच तो आहोत. तो आणि आपण एक आहोत, अभिन्न आहोत. जिथे जिथे दोन असतात, द्वय असतं, तिथे भय असतं, तिथे संकट असतं, तिथे संघर्ष असतो, कलह असतो, स्पर्धा असते. जेव्हा सगळं काही एक होऊन जातं, अद्वय होऊन जातं, तेव्हा मग कुणाचा द्वेष करायचा, कुणाची घृणा बाळगायची, कुणाशी संघर्ष करायचा. ज्यावेळी सर्व काही तो प्रभूच आहे असा अनुभव येऊ लागतो, त्यावेळी मग कुणाशी कलह करायचा, कुणाशी लढायचं. जीवनाचं कोडं यानेच सुटू शकेल, वस्तूचं स्वरूप यानंच कळू शकेल. हाच आहे जीवनाचा, जगाचा खरा अर्थ. हीच आहे सिद्धी, हीच आहे पूर्णता, आणि हाच आहे ईश्वर. जोवर तुम्ही नानात्व बघत आहात तोपर्यंत तुम्ही भ्रमात आहात. या अनेकांनी भरलेल्या जगात ज्याला तो एक दिसतो, ह्या सदा बदलत्या जगात ज्याला त्या कधीही न बदलणाऱ्याचा साक्षात्कार होतो, तो एकमेवा द्वितीय, तो अपरिवर्तनशील स्वतःच्या आत्म्याचा आत्मा आहे, स्वतःचं खरं स्वरूप आहे, असं ज्याच्या प्रत्ययाला येतं तोच मुक्त होय, तोच परमानंदाचा अधिकारी होय, तोच कृतकृत्य होय, कृतार्थ होय. त्यानंच ते परमपद गाठलं असतं. आणि म्हणून हे जाणून असा की तुम्हीच तो आहात, तुम्हीच या विश्वाचे ईश्वर आहात, तत्वमसी. आणि या सगळ्या नाना कल्पना, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी दुबळा आहे किंवा सबळ आहे, मी अमक्याचा द्वेष करतो, तमक्यावर प्रेम करतो, माझा अधिकार क्षुल्लक आहे किंवा खूप मोठा आहे, ह्या सगळ्या कल्पना निव्वळ भ्रम आहेत. द्या झुगारून त्या सगळ्या. तुम्ही कशानं दुबळे आहात? तुम्हाला काय दुबळं बनवू शकेल? तुम्हाला काय भिवू शकेल? जगात सर्वत्र एकमेव तुम्हीच विराजत आहात. म्हणून उठा, मुक्त व्हा. जाणून असा तुम्हाला दुबळं करणारा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्दच काय तो या जगातील एकमेव अशुभ होय. जे माणसाला दुबळं बनवतं, जे माणसाला भेडसावतं, तेच एकमेव अशुभ असून ते धुतकारून द्यायला हवं. तुम्हाला काय म्हणून ते भय दाखवू शकेल? सूर्यामागून सूर्य निखळून पडोत, चंद्रामागून चंद्रांचा चक्का चूर हो, ब्रह्मांडामागून ब्रह्मांड विनाशाच्या खाईत लोटली जावोत, तुम्हाला काय त्याचं? तुमच्या लेखी ते काय आहेत? एखाद्या प्रचंड शिळेसारखे आढळ उभे राहा. तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही विश्वात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वर आहात. म्हणा, मी निरपेक्ष सत्ता आहे, निरपेक्ष आनंद आहे, निरपेक्ष चैतन्य आहे. शिवोहम, शिवोहम. एखादा क्षुब्ध वनराज ज्याप्रमाणे पिंजरा कडाकडा मोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला जखडणाऱ्या सगळ्या साखळ्या तडातड तोडून कायमचे मुक्त व्हा. तुम्ही कुठल्या गोष्टीला भीतात? काय तुम्हाला बांधून ठेवतंय? केवळ अज्ञान, केवळ भ्रांती, आणखी काहीही तुम्हाला बांधू शकणार नाही. तुम्ही तोच शुद्ध अपाप विद्ध आत्मा आहात, नित्यानंद स्वरूप आहात. निर्बुद्ध मूर्ख लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही पापी आहात आणि म्हणून एका कोपड्यात दडा आणि मुळमुळ रडा. याप्रमाणे तुम्ही पापी आहात असं तुमच्या कानी कपाळी ओरडणारे हे लोक मूर्ख, दुष्ट आणि बदमाशच म्हटले पाहिजेत. तुम्ही सगळे ईश्वर आहात. तुम्ही ईश्वराला ईश्वर म्हणून न ओळखता त्याला केवळ मनुष्य म्हणत आहात ना? म्हणून जर तुमच्या धाडस असेल, धमक असेल, तर हा विश्वास पक्का धरून ठेवा आणि आपलं उपजीवन त्याच्या अनुसार घडवा. कुणी जर तुमचा गळाही कापायला येईल तर त्याला नाही म्हणू नका, कारण वस्तुतः तुम्हीच तुमचा गळा कापत आहात. ज्यावेळी एखाद्या गरीबावर काही उपकार कराल, त्यावेळी त्याबद्दल तिळमात्र सुद्धा अहंकार वाटू देऊ नका. तो उपकार नव्हे, ती उपासना आहे. त्यात अहंकार वाटण्यासारखं खरोखर काय? हे सगळं विश्व तुम्हीच नाही का? यात असा कोण आहे की जो वस्तुतः तुम्हीच नाही? तुम्ही या जगाचा, या विश्वाचा आत्मा आहात. तुम्ही सूर्य, चंद्र, तारा आहात. समस्त रूपांनी तुम्हीच विराजत आहात. तुम्हीच समस्त विश्व आहात. तुम्ही कुणाचा बरं द्वेष करणार आणि कुणाशी दोन हात करणार? म्हणून हे जाणा की तुम्हीच तो आहात, आणि हे जाणून आपलं सगळं आयुष्य त्यानुसार घडवा. जो हे जाणतो आणि त्यानुसार आपलं जीवन घडवतो, त्याला मग आणखी अंधारात चासपडावं लागणार नाही.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM.
1: नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दमा या आजाराविषयी. ज्या विकारात श्वास किंवा उच्चवास याचे प्रमाण वाढलेले असते त्या विकाराला आयुर्वेदानुसार श्वास किंवा व्यवहारात आपण दमा म्हणतो. श्वास मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे हा व्याधी होतो, यात कफाचा संचय अधिक होतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत आपण सुरुवातीला पाहूया. उडीद, पावटे, वाटाणे यासारखी कडधान्ये, पाव, इडली, ढोशासारखे आमून तयार केलेले पदार्थ वारंवार खाणे, रात्री झोपताना दही खाणे, दूध किंवा अंडी एकत्र करून वारंवार आपल्या आहारामध्ये घेणे, सतत धूळ धूर असलेल्या ठिकाणी काम करणे, मलमूत्र, खोकला इत्यादी क्रिया वारंवार रोखून धरणे आणि अति मद्यपान करणे, तसेच धूम्रपान करणे, सतत वातानुकूलित वातावरणात बसणे इत्यादी दमा होण्याची सामान्य कारणे व्यवहारामध्ये दिसून येतात. याशिवाय शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, वारंवार सर्दी होणे, खोकला होणे, छातीचे अन्य आजार होणे किंवा मूत्रपिंडाचे रोग याचा परिणाम म्हणून श्वास रोग म्हणजेच दमा होतो. श्रोतेहो, याची लक्षणे कोणती आहेत आता ते आपण पाहूया. श्वास किंवा उच्चवास याचे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये वाढते. घशातून घर घर असा आवाज येतो. डोळे ताठरतात. कपाळाला घाम येतो. डोके, मान जखडली जाते. गरगडांमध्ये वेदना होतात. रोगी झोपला असेल तर त्याला फार त्रास होतो. बसल्यानंतर बरे वाटते. तसेच यावेळी थोडासा कफ देखील पडून गेला तर त्या रोग्यास बरे वाटते. श्रोतेहो, हा दमा जो आजार आहे तो केव्हा वाढतो याबद्दल आपण थोडासा विचार करूया. विशेषतः रात्री 12 नंतर किंवा सकाळी 4 पूर्वी, तसेच आकाशात ढग आले असता, पाऊस पडत असता, थंडीत पूर्वेकडील वारा जोरात वाहत असेल तर सामान्यतः दम्याचा वेग वाढतो. सामान्यतः बरेच वेळा असे दिसून येते की जेव्हा दम्याचा वेग बळावतो तेव्हा रोग्याचे पोट गच्च असते. छाती शेकणे, गरम पाणी पिणे, गरम वातावरणात राहणे किंवा बसणे यामुळे रोग्याला बरे वाटते. दमा या आजारावर उपाय कोणकोणते आहेत आपण ते पाहूया. श्रोतेहो, नारायण तेलात सैंधव मीठ घालून रोग्याची छाती, पोट, पाठ चोळावी आणि नंतर गरम तव्यात फडके गरम करून त्या फडक्याने छाती, पोट, पाठ शेकावी. तसेच नारायण तेल जे आहे 2-3 चमचे गरम दुधातून रोग्यास पिण्यास द्यावे, त्वरित आराम जाणवेल. त्यानंतर धोतराच्या पाण्याची विडी बनवून ती रोग्यास ओढण्यास द्यावी. किंवा आपण असंही करू शकतो की तूप, जव, राळ विस्तवावर टाकून याचा धूर आपण जर त्या आजारी व्यक्तीला जर दिला तर त्या आजारामध्ये त्याला त्वरित आराम झाल्यासारखा त्याला जाणवेल. त्यानंतर श्रोतेहो, 1 कप पाण्यात 2 ग्रॅम यष्टी मधुचूर्ण जे आहे घालून ते पाणी चांगले उकळावे आणि गरम गरम रोग्यास पिण्यास द्यावे. किंवा आपण असंही करू शकतो, शंखवटीच्या 2-2 गोळ्या गरम पाण्याबरोबर दिल्यास या आजारामध्ये आराम जाणवतो. पोट नेहमी साफ ठेवणे, आठवड्यातून 1 दिवस तरी कडक उपवास करणे. ज्या पदार्थांनी किंवा कारणांनी दमा वाढतो असे आढळून येते ते पदार्थ शक्यतो टाळणे. त्यानंतर आडोळशाच्या पानांचा काढा 1/2 कप सकाळी किंवा रात्री घ्यावा. सुंठ 1 ग्रॅम किंवा गुळ 1 ग्रॅम एकत्र घेऊन चांगले मिसळून त्याच्या 8 गोळ्या कराव्यात आणि त्या 2-2 याप्रमाणे दिवसातून 2-3 वेळा घ्याव्यात. विशेषतः ज्या दम्यात कफाचे प्रमाण अधिक आहे त्यात हे अधिक उपयोगी आहे. श्रोतेहो, या आजारामध्ये काय खावे आता जाता जाता थोडासा विचार करूया. या गोष्टीचा जुन्या किंवा भाजलेल्या तांदुळाचा भात, गहू, ज्वारी, जव, कुळीत, गुळ, पडवळ, लसूण, वांगे, तांदूळजा, चुका हे सर्व पदार्थ आहारात घ्यावे. या आजारामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे, ओव्याचे धूम्रपान करणे, सकाळी लवकर उठणे हे करावे. श्रोतेहो, याचबरोबर आजीबाईचा बटवा हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं. साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव, कोकणामध्ये पालगड या गावी जन्म झाला. साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईचं नाव यशू. या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले त्यातूनच साने गुरुजी हे घडले. गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. याचा अर्थ एखादं रमणीय आणि सुंदर फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही एक ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा ना कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खिळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात. मुलांच्या शिक्षण जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईचा निध्यात बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं. भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं. मातीसारखं मेणासारखं असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळआपट केली भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर आतिष्ठांवर कालच्या सर्व दृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं. सूर्य चंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोहीन असे असतील तर मुलांची मनं कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी, रमणीय आणि पवित्र असे फुलतील, नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड, फिक्कट, रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही. स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही. मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. असते जाजान कनिय सोपारे, कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध भरे वाईट अनुभव परस्परांना सांगत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचं मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवत, पुण्याबरोबर पापही आठवत. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे. ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला काढायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा ना. चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जळायचा, मग भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे, याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. या जगात जपावं तेवढं थोडंच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहे. शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण काय एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही. जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता, कोमलता, प्रेम.

0: त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेत आहेत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलीजंग घर बांधलं जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विक्या तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
1: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे.
0: त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला,
2: तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती तुझ्या तरी जाऊन सांग.
0: त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतीला अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे कस्तुरी होती? आमच्या जीवनाला न वास, न रूप, न गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला? सांग. श्यामचंद्र आता रागे नाही, तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला,
3: माझ्या आईचं हे देणं कड्यांना, माझ्या जे काही ते माझ्या आईच, तिनं मला सारं काही दिलं. प्रेमळ गावाया गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे, त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल? माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदनतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखरच कोणी नाही, सारं काही त्या थोर माऊलीचं, सारी माझी आई, आई, आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोट थरथरली. थोडा वेळ शांत होत. ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती. घरांना माझं काही सांगण्यासारखं नाही, पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन. रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल. चालेल? हा हो हो चालेल, सारे जण म्हणाले. राम म्हणाला,
4: मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन.
0: यावर गोविंदा म्हणाला,
4: रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंबायला मिळणार.
5: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
6: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अवीटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून

0: आज त्या आपलं यशस्वी जीवन जगत आहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोप चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे बाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणार होत. आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलांनी साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजळ सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटत म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुक आठवत. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसते चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली, त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं, आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचंय. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली, तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालं होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं. ब्राह्मण असल्यानं, त्या संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोहळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी अजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई, पैसे दोन दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. हाताच्या मुठी वळल्या.
5: त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थोडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं अपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखर चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचं आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. तिकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
0: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कठ्ठामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, OTP सांगितला नाही, पिन कुणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ OTP सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, OTP न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि टीम व्हिवर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 तक्रार करू शकता, कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

रसिक श्रोते हो नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

त्या भिंतीवरच एखादा दगडगोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अत्युग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा घडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आईविना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांचीही तीच गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग पुन्नी आठवायची. पुन्हा दुसरं शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीरा खासतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. 4-4 थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता, पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत
दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे 4 दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आते भावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे नागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणं भांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आते भावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झालं आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशच, या तान्या मुन्नीचं काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत.
मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुख कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाक मिळत होत त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध? वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधस आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती. बिचारीला तिलाही सावत्र आई होती, आप्पांची ही दुसरी बायको. दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची. जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो. बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती. ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजती अग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडीत कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण जाणे, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो? अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो? मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं.
पण तेव्हा सारखं सारखं वाटत होत की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. अप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो.

0: त्यानं विचारलं. मामा, माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील? आपण त्यांच्याकडेच चाललोत ना?
1: हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया. पण तू आधी मला सांग, तुझी आई तुला आवडत होती की नाही?
0: मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई.
1: मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून.
0: मी हो म्हटलं.
1: असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले.
0: ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही.
1: आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी?
0: मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला?
1: माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं.
0: आणि आता मला हे का नेत आहेत?
1: पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं?
0: मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय?
1: त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकानी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं.
0: हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं?
1: आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली.
0: मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काहीच समजत नव्हतं.
1: शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला,
2: हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय? त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की. या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामं नाही. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा, ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असेल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल.
1: त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं.

0: दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्या काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी. मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसानं बळच बाजूला उठलं, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय?
1: इंदू साहेबराव जाधव.
0: हे तुझे वडील आहेत का?
1: हो.
0: यांनीच तुझ्या आईला मारलं का?
1: मला माहीत नाही.
0: असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
1: नाही.
0: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
1: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
0: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
1: हो.
0: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
1: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
0: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
1: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी खरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
0: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते, त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तरं देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असं सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
2: बिनपटाची चौकट, इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
3: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.